0: ಇದುವರೆಗೂ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ರಿ. ಸಮಯ 8 ಗಂಟೆ ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಹಿಂದಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಸೆ ಸಮಾಚಾರ ಪ್ರಭಾತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಜಯಾ ಭಾರತಿ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಜ್ ನಯಿ ದಿಲ್ಲಿ ಕೆ ಯಶೋಭೂಮಿ ಮೇ ಸೆಮಿಕಾನ್ ಇಂಡಿಯಾ 2026 ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಕರೆಂಗೇ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೆ ಜನ್ಮದಿನ ಕೆ ಉಪಲಕ್ಷ್ಯ ಮೇ ಆಜ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಏಕ್ ಮಹಿನೆ ತಕ್ ಚಲನೆ ವಾಲೆ ರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾಪಿ ಸೇವಾ ಸಂಕಲ್ಪ ಅಭಿಯಾನ ಕಾ ಶುಭಾರಂಭ ಕರೆಗೀ. ಭಾರತ ನೆ ತಥಾ ಕಥಿತ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಚೀನ್ ಸೀಮಾ ಸಂಯುಕ್ತ ಆಯೋಗ ಕೋ ಖಾರಿಜ್ ಕಿಯಾ. ಕಹಾ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೋ ಅವೈಧ ಕಬ್ಜೆ ವಾಲೆ ಭಾರತೀಯ ಕ್ಷೇತ್ರ ಸೆ ಸಂಬಂಧಿತ ಕಿಸಿ ಭೀ ಸಮಝೌತೆ ಮೇ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಕರ್ನೆ ಕಾ ಕೋಯಿ ಅಧಿಕಾರ ನಹೀ ಹೈ. ಅಮರಿಕಿ ಫೆಡರಲ್ ರಿಸರ್ವ್ ನೆ 3 ಸಾಲ ಮೇ ಪಹಲಿ ಬಾರ್ ಬ್ಯಾಜ ದರೆ ಬಢಾಯಿ. ಅಮೆರಿಕಾ ಮೇ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಭಾ ನೆ ರೂಸ್ ಕೆ ಅಧಿಕಾರಿಯೋ ಔರ್ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥಾ ಪರ್ ಪ್ರತಿಬಂಧ ಲಾಗೂ ಕರ್ನೆ ವಾಲಾ ವಿಧೇಯಕ ಪಾರಿತ್ ಕಿಯಾ. ಔರ್ ಭಾರತ ಔರ್ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ್ ಕೆ ಬೀಚ್ ತೀಸರಾ ಔರ್ ಅಂತಿಮ ಟಿ20 ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಆಜ್ ಶಾಮ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ. ಅಬ್ ಸಮಾಚಾರ ವಿಸ್ತಾರ ಸೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಜ್ ನಯಿ ದಿಲ್ಲಿ ಕೆ ಯಶೋಭೂಮಿ ಮೇ ಸೆಮಿಕಾನ್ ಇಂಡಿಯಾ 2026 ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಕರೆಂಗೇ. ಇಸ್ ಅವಸರ ಪರ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನಸಮೂಹ ಕೋ ಸಂಬೋಧಿತ್ ಭೀ ಕರೆಂಗೇ. ಆಜ್ ಸೆ ಶುರು ಹೋ ರಹೆ 3 ದಿನ ಕೆ ಸಮ್ಮೇಲನ್ ಔರ್ ಪ್ರದರ್ಶನಿ ಕಾ ವಿಷಯ ಹೈ ಸಿಲಿಕಾನ್ ಸೆ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ದ ಇಕೋ ಸಿಸ್ಟಮ್. ಇಸ್ಮೇ ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್ ಔರ್ ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಸೆ ಜುಡಿ ವೈಶ್ವಿಕ ಔರ್ ಭಾರತೀಯ ಕಂಪನಿಯಾ ನೀತಿ ನಿರ್ಮಾತ ನಿವೇಶಕ ಶೋಧಕರ್ತ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥಾನ ಔರ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹಿಸ್ಸಾ ಲೇ ರಹೆ ಹೈ. ಬ್ಯೋರಾ ಹಮಾರೆ ಸಂವಾದದಾತಾ ಸೆ.
2: इस सम्मेलन का मुख्य उद्देश्य भारत में सहयोग निवेश नवाचार और प्रतिभा विकास को बढ़ावा देना है. समानांतर सत्रों में डिस्प्ले उद्योग में हुई प्रगति सहयोग और संयुक्त उद्यमों को सुगम बनाने के लिए डिजाइन किए गए 6 कंट्री राउंड टेबल महिला नेतृत्व पर एक मंच आदि शामिल होंगे. सेमिकॉन इंडिया 2026 एक व्यापक मूल्य श्रृंखला दृष्टिकोण अपनाएगा जिसमें सेमीकंडक्टर सामग्री उपकरण और चिप डिजाइन से लेकर निर्माण उन्नत पैकेजिंग इलेक्ट्रॉनिक्स और सिस्टम तक की यात्रा प्रदर्शित की जाएगी. नया रेत से सिलिकॉन से सिस्टम तक मूल्य श्रृंखला अनुभव सेमीकंडक्टर इकोसिस्टम में इस पूरी यात्रा को प्रस्तुत करेगा. सेमिकॉन इंडिया 2026 में 600 से अधिक कंपनियां भाग लेंगी और लगभग 50,000 आगंतुकों को आकर्षित करने की उम्मीद है. इनमें 52 देशों से प्रतिनिधि 400 से अधिक अधिकारी और 150 से अधिक वक्ता शामिल होंगे. अनुपम मिश्र आकाशवाणी समाचार दिल्ली.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष्य में आज भारतीय जनता पार्टी एक महीने तक चलने वाले राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान का शुभारंभ करेगी. इस अवसर पर गृह मंत्री अमित शाह और गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वडनगर से वाराणसी तक बाइक रैली को रवाना करेंगे.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन और उनके जनसेवा के 25 वर्षों के उपलक्ष्य पर उनके जन्मस्थान वडनगर में विभिन्न जन कल्याणकारी कार्यक्रमों का आयोजन किया गया है. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ऐतिहासिक शर्मिष्ठा तालाब पर आयोजित महाआरती में भाग लेंगे जहां से पवित्र जल का कलश वाराणसी जाने वाले बाइकर्स को सौंपा जाएगा. इसके बाद

0: अभी आप सुन रहे थे हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದುವರೆಗೂ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಸಂದೇಶ್ ಟು ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಕೇಳಿದ್ರಿ.